दोस्तों हाणे वक्त आहे अॼु जी ॿी ज़रूरी ॼाण जो। 5 जून विश्व पर्यावरण दिवस मल्हायो वेंदो आहे। कुदरत असांखे छा न ॾिनो आहे, वहंदा झरणा,

ನಮಸ್ಕಾರಃ ಗುರಿಂದರ್ ವೀರಃ ಭವತೇಪಿ ನಮಸ್ಕಾರಃ ಸತ್ಶ್ರೀ ಅಕಾಲ್ ಚ ಅನಿಮೇಷ ಗುರಿಂದರ್ ವೀರೌ ನಮಸ್ಕಾರಃ ಶ್ರೀಮನ್ ನಮಸ್ಕಾರಃ ಮಹೋದಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಸಾಧು ಭ್ರಾತಃ ಭವತಾತು ಅತಿ ವಿಶಿಷ್ಟ ಉಪಲಬ್ಧಿ ಸಮಧಿಗತಾಸ್ತಿ ಭವದ್ ಯುಗಲಮಪಿ ವಿಶೇಷ ಪ್ರದರ್ಶನಮಕರೋತ್ ವಯಂ ಸಂಗೀತೇ ತು ಯುಗಲ ಪ್ರದರ್ಶನಂ ದೃಷ್ಟವಂತಃ ಪರಂ ಸಮಾಹ್ವಾನೇಪಿ ಅಧುನಾ ಯುಗಲ ಪ್ರದರ್ಶನಂ ಭವತಿ ತತ್ರ ಪ್ರಥಮಂ ಏಕಃ ಸಮಾಹ್ವಾನಂ ಪುರಸ್ಕರೋತಿ ದ್ವಿತೀಯಶ್ಚ ತತ್ ಸಮಾಹ್ವಾನಂ ಸ್ವೀಕರೋತಿ ತೃತೀಯವಾರಂ ಪುನಶ್ಚ ಸಮಾಹ್ವಾನಂ ಕರೋತಿ ಅತ್ಯಂತಂ ರುಚಿಕರಃ ವಿಷಯಃ ಅಭವತ್ ಭವತೋಃ ಅಹಮಿಚ್ಛಾಮಿ ಮನ್ ಕಿ ಬಾತ್ ಇತ್ಯಸ್ಯ ಶ್ರೋತಾರಃ ಅಪಿ ಏತಸ್ಮಿನ್ ವಿಷಯೇ ಭವತೋಶ್ಚ ವಿಷಯೇ ಜಾನೀಯುಃ ಭವದ್ಭ್ಯಾಂ ಯಃ ಪರಾಕ್ರಮಃ ಕೃತಃ ತಂ ವಿಷಯಮಭಿಜಾನೀಯುಃ ಅನಿಮೇಷಃ ನಮಸ್ತೆ ಮಹೋದಯ ಮಮ ನಾಮ ಅನಿಮೇಷ ಕುಜೂರಃ ಅಹಂ 200 meter 400 meter ಇತ್ಯನಯೋಃ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕೀರ್ತಿಮಾನಾಂಕನ ಧರ್ತಾ ಅಸ್ಮಿ ಅಥ ಚ ಮಹೋದಯ ಅಹಂ ಮೂಲತಃ ಛತ್ತೀಸ್ಗಢತಃ ಅಸ್ಮಿ ಅಧುನಾ ಚ ಅಹಂ ಒಡಿಶಾ ಪಕ್ಷತಃ ಕ್ರೀಡಾಮಿ ವಿಗತ ವರ್ಷೆ ಅಹಂ ಏಷಿಯನ್ ಅಥ ವರ್ಲ್ಡ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಗೇಮ್ಸ್ ಇತ್ಯೇತಾಭ್ಯಾಂ ಪದಕಾನಿ ಸಮರ್ಜಿತವಾನ್ ಅಥ ಅಹಂ ಎಥಲೆಟಿಕ್ಸ್ ಇತ್ಯೇತಾಂ ಕ್ರೀಡಾಂ ಏಕವಿಂಶತ್ಯಧಿಕವಿಂಶತಿಶತತಮೇ ವರ್ಷೆ ಸಮಾರಬ್ಧವಾನ್ ಯದಾ ಅಹಂ ವಿದ್ಯಾಲಯೀಯಂ ಅಧ್ಯಯನಂ ಪೂರ್ಣಂ ಕೃತವಾನ್ ಅಹಂ ಅಂಬಿಕಾಪುರ ಸ್ಥಿತಾತ್ ಸೈನಿಕ ವಿದ್ಯಾಲಯಾತ್ ಉತ್ತೀರ್ಣಃ ಅಭವಂ ಅಥ ಪೂರ್ವಮಹಂ ಪದಕಂದುಕಂ ಕ್ರೀಡಾಮಿ ಸ್ಮ ಕೋವಿಡ್ ಸಂಕ್ರಮಣ ಕಾಲೇ ಮಮ ಪಿತರೌ ಕ್ರೀಡಿತುಂ ಮಹ್ಯಮವಸರಂ ಕಲ್ಪಿತವಂತೌ ಬಹಿಃ ಗತ್ವಾ ಧಾವ ಕ್ರೀಡವಾ ಇತಿ ತೌ ವದತಃ ಸ್ಮ ಯದಾ ಚ ಕೋವಿಡ್ ಸಂಕ್ರಮಣ ಕಾಲಃ ಸಮಾಪ್ತಿಂ ಗತಃ ತದಾ ಮಮ ಮಿತ್ರಾಣಿ ಯಾನಿ ಮಯಾ ಸಹ ಪದಕಂದುಕಂ ಕ್ರೀಡಂತಿ ಸ್ಮ ಮಾಮಾಹೂಯ ವಿಜ್ಞಾಪಿತವಂತಃ ಯತ್ ರಾಜ್ಯಸ್ತರೀಯಂ ಮೇಲನಂ ಜಾಯಮಾನಮಸ್ತಿ ತ್ವಂ ಗತ್ವಾ ಸಹಭಾಗಿತಾಂ ಕುರು ಅಹಂ ಚ ತತ್ರ ಸಹಭಾಗಿತಾಂ ಕೃತವಾನ್ ಮಯಾ ಏತನ್ನ ಜ್ಞಾತಮಾಸೀತ್ ಯತ್ ತತ್ರ ರಾಷ್ಟ್ರಸ್ತರೀಯಂ ಚಯನಂ ಜಾಯೇತ ಅಹಂ ತತಃ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ದಲೆ ಚಿತಃ ಜಾತಃ ಅಥ ಅಧುನಾ ಅಹಂ ಭಾರತಸ್ಯ ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯಂ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ತರೇ ಕುರ್ವನ್ನಸ್ಮಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಭವತು ಗುರಿಂದರ್ ವೀರ್ ಕಿಂ ಪ್ರವರ್ತತೆ ಗುರಿಂದರ್ ವೀರಃ ನಮಸ್ತೆ ಶ್ರೀಮನ್ ಮಮ ನಾಮ ಗುರಿಂದರ್ ವೀರಃ ಅಹಂ ಭಾರತೀಯ ನೌಸೇನಾಯಾಂ ಪ್ಯಾಟಿ ಆಫೀಸರ್ ಇತ್ಯೇತಸ್ಮಿನ್ ಪದೇ ಕಾರ್ಯರತಃ ಅಸ್ಮಿ ಅಹಂ ಚ ಭಾರತಸ್ಯ ಸರ್ವತಃ ತೀವ್ರ ಧಾವಕಃ ಅಸ್ಮಿ ಅನತಿಚಿರಮೇವ ಅಹಂ 100 meter ಮಿತಂ ಧಾವನಂ 10.09 seconds ಮಿತೇ ಕಾಲೇ ಸಮಾಪ್ಯ ರಾಷ್ಟ್ರೀಯಂ ಕೀರ್ತಿಮಾನಾಂಕನಂ ಸಮರ್ಜಿತವಾನ್ ಅಹಂ ಪ್ರಥಮಃ ತಾದೃಶಃ ಭಾರತೀಯಃ ಅಸ್ಮಿ ಯಃ 10.1 seconds ಇತ್ಯವಧೇಃ ಅಪಿ ಅಲ್ಪಕಾಲೇ ಏವ ಧಾವನಂ ಪೂರ್ಣಂ ಕೃತವಾನ್ ಮಮ ಪ್ರಯಾಸಃ ಭವತಿ ಅಹಂ ಧಾವನಪಥೇ ಸೈನ್ಯವೇಷಭೂಷಾಯಾಂ ಚಾಪಿ ಸ್ವಸ್ಯ ದೇಶಸ್ಯ ಸೇವಾಂ ಕುರ್ಯಾಂ ಮಮ ಪಿತಾ ಪಿತಾಮಹಶ್ಚ ಉಭಾವಪಿ ಕ್ರೀಡಕೌ ಆಸ್ತಾಂ ಅಸ್ಮಾಕಂ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿಃ ಏಷಾ ಯದಾನಾಂ ಕಿಮಪಿ ಪರ್ವ ಭವತಿ ಯಥಾ ದೀಪಾವಲಿ ನೂತನ ವರ್ಷಃ ವಾ ತದಾ ವಯಂ ಸ್ವಗೃಹಸ್ಯ ಸ್ವಚ್ಛತಾಂ ಕುರ್ಮಃ ಅಹಮಪಿ ತದಾ ಪಿತುಃ ವೈಜಯಂತೀನಾಂ ಪದಕಾನಾಂ ಚ ಸ್ವಚ್ಛತಾಂ ಕರೋಮಿ ಸ್ಮ ತತ್ ಕಾರ್ಯಂ ಮಹ್ಯಂ ಬಹು ರೋಚತೆ ಸ್ಮ ಅಹಂ ಅತಿ ಪ್ರಸನ್ನಃ ಭವಾಮಿ ಸ್ಮ ತಸ್ಮಿನ್ ಕಾಲೇ ಯದಾ ಅಹಂ ಕಾಮಪಿ ವೈಜಯಂತೀಂ ಸ್ವಚ್ಛಾಂ ಕರೋಮಿ ಸ್ಮ ತದಾ ಅಹಂ ಪೃಚ್ಛಾಮಿ ಸ್ಮ ಏಷಾ ಚಲ ವೈಜಯಂತೀ ಕುತಃ ವಿಜಿತಾ ಏತತ್ ಪದಕಂ ಕುತ್ರ ಜಿತಂ ಏತತ್ ಚಿತ್ರಂ ಕದಾ ಆಕೃಷ್ಟಂ ತದಾ ತದಾ ಸಹ ಸ್ವಕಥಾಃ ಮಾಂ ಶ್ರಾವಯತಿ ಸ್ಮ ಸಹ ವಿಜ್ಞಾಪಯತಿ ಸ್ಮ ಯತ್ ಅಹಂ ತತ್ರ ಕ್ರೀಡಿತುಂ ಗತಃ ಅಹಮೇತತ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪದಕಂ ಜಿತವಾನ್ ಅಹಂ ಸ್ವದಲಸ್ಯ ಏತಸ್ಮಿನ್ ಸಂದರ್ಭೇ ವಿಜಯಂ ಕಾರಿತವಾನ್ ತತಃ ಅಹಮಪಿ ತಂ ಪ್ರತಿ ಕಥಯಾಮಿ ಸ್ಮ ಯತ್ ಅಹಂ ಅಪಿ ಕಾಮಪಿ ಕ್ರೀಡಾಂ ಕರ್ತುಂ ಇಚ್ಛಾಮಿ ಸಹ ಪ್ರಾತಃ ಧಾವನಾರ್ಥಂ ಗಚ್ಛತಿ ಸ್ಮ ತದಾ ಅಹಮಪಿ ತೇನ ಸಹ ಗಂತುಂ ಪ್ರಾರ್ಥಯಾಮಿ ಸ್ಮ ಅನಂತರಂ ಸಹ ಮಾಮಪಿ ನಯತಿ ಸ್ಮ ಸಹ ಕ್ರೀಡಾವಧೌ ಯತ್ ಕಿಮಪಿ ಅಧಿಗತವಾನ್ ಆಸೀತ್ ತತ್ ಸರ್ವಂ ಮಾಮಪಿ ಶಿಕ್ಷಯತಿ ಸ್ಮ ತತಃ ಮಮ ರುಚಿವರ್ಧನಂ ಆರಬ್ಧಂ ಅಹಂ ಯುಸೇನ್ ಬೋಲ್ಟ್ ಇತ್ಯಸ್ಯ ಧ್ವಸ್ತಂ ವಿಶ್ವ ಕೀರ್ತಿಮಾನಾಂಕನಂ ಅಪಿ ಅಪಶ್ಯಂ ಏತತ್ ಸಂಬದ್ಧ ಏಕಾ ವಿನೋದ ಕಥಾಸ್ತಿ ಅಹಂ ಟಿವಿ ಇತಿ ದೂರದರ್ಶನಂ ಪಶ್ಯಾಮಿ ಸ್ಮ ತದಾ ಮಮ ಮಾತಾ ದೂರದರ್ಶನ ಯಂತ್ರಂ ಪಿಹಿತವತಿ ಸಾ ಉಕ್ತವತಿ ಅಧ್ಯಯನ ಸಮಯಃ ಆಸನ್ನಃ ಅಧುನಾ ಭವಾನ್ ಪಠತು ತದಾ ಅಹಂ ಉಕ್ತವಾನ್ ಭವತು ನಾಂ ಭವತೀ ಮಹ್ಯಂ ದೂರದರ್ಶನಂ ದ್ರಷ್ಟುಂ ಅವಸರಂ ನ ಪ್ರದದಾತಿ ತಾದೃಶಂ ಏಕಂ ದಿನಂ ಭವಿಷ್ಯತಿ ಯದಾ ಭವತೀ ಏವ ದೂರದರ್ಶನೆ ಮಾಂ ಅನ್ವೇಕ್ಷ್ಯತಿ ಯತ್ ಪಶ್ಯಂತು ಅಸೌ ಗುರಿಂದರಃ ಧಾವನ್ನಸ್ತಿ ಮಮಾಪಿ ಮಹತೀ ಪ್ರಸನ್ನತಾ ಭವತಿ ಯದಾ ಮಮ ಮಾತಾ ದೂರದರ್ಶನೆ ಧಾವಂತಂ ಮಾಂ ಅವಲೋಕಯತಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ
बाढं बाढं बाढं भवतः कथा तु विशिष्टा एव गुरिन्दरवीरः आम् महोदय मध्यमवर्गीयः कुटुम्बः अस्माकं मम पिता अपि वालीबाल् इति क्रीडति स्म गृहसमस्यानां कारणेन सः स्वकीयं क्रीडाक्रमम् अत्यजत् तस्मात् तस्य स्वप्नाः अपूर्णाः एव आसन् ततः स मयि एतान् स्वप्नान् अपश्यत् अथ चिन्तितवान् यत् मम पुत्रः तान् पूरयिष्यति अहमपि एतस्मिन् सन्दर्भे तेन सह संवादं करोमि स्म मिल्खा सिंहः अतिपरिश्रमं करोति स्म इति श्रुत्वा अहं कथयामि स्म अहमपि कस्मिंश्चित् दिने भवतः स्वप्नान् पूरयिष्यामि तदा सः वदति स्म स्वप्नपूर्तिः कथनमात्रेण न भवति तदर्थं महान् श्रमः अपेक्षितः परिश्रमः करणीयः भवति मिल्खा सिंह वर्यः रक्तवमनं करोति स्म आतपे धावति स्म आदिनं प्रशिक्षणं प्राप्नोति स्म एतत् सर्वमपि मां प्रेरयत् पिता मां प्रेरयति स्म यदि अहं धावयेयं तर्हि देशार्थं देशार्थं पदकं मानयेयं जयेयं वा यदा च अहं स्पर्धा वर्गे शतमीटर मितं धावनक्रमं चितवान् तदा सर्वे मां तदर्थं निराकुर्वन्ति स्म सर्वे कथयन्ति स्म वत्स शतमिते धावनस्पर्धा वर्गे मास्तु शतमितः वर्गः भारतीयेभ्यः नास्ति भारतीयानां वपुः शतमीटर मिते वर्गे सहभागितां कर्तुं नैव निर्मितमस्ति तदा तदा अहं मम पिता च वदावः स्म यत् वत्स गुरिन्दर आवाम एतं वर्गं चितवन्तौ अथ एतस्मात् कथमपि पृष्ठतः न भवावः ये खलु कथयन्ति एतौ न कर्तुं शक्नुतः तान् आवां कृत्वा प्रदर्शयेव अथ त्वं तथा करिष्यसि त्वयि मम विश्वासः अस्ति स च विश्वासः यः मम पिता मयि अकरोत् तम् एवम् अहं शक्तिरूपम् अभिज्ञाय अग्रेसरः अभवम् अधुना च प्रत्येकं भारतीयः कथयति मित्र भारतीय धावनक्रमम् आचर प्रधानमन्त्री पश्यताम् भवद्भ्यां विशिष्टं हि कार्याचरणं कृतमस्ति अथ च केवलं दिनद्वये भवद्भ्यां वारत्रयं राष्ट्रियं कीर्तिमानाङ्कनं ध्वस्तं कृतमस्ति शतमीटर मिते धावनक्रमे धावनं यथा गुरिन्दर वीरः अवदत् जनाः कथयन्ति यत् भारतस्य जनानां वपुः तु एतदर्थं न योग्यम् एतावति कठिने सत्यपि भवद्भ्यां कार्यं कृतम् उभाभ्यामपि अहं ज्ञातु कामः मन की बात इति कार्यक्रमस्य श्रोतारः अपि श्रोतु कामाः स्युः यत् कीदृशः एषः उत्साहः आसीत् कः हठः आसीत् किं चिन्तितम् आसीत् अथ कथं कुर्वन्तौ आस्ताम् कियत् कठिनं भवति गुरिन्दरवीरः आम् महोदय अहं गुरिन्दरवीरः आरम्भे अतिसङ्घर्षः आसीत् बहुधा संशयः भवति स्म अपि अहं सम्यक् कुर्वन्नस्मि अपि अहं सम्यक् चितवान् यतो हि प्रतिवारं कश्चन विजयं न प्राप्नोति कदाचित् भवान् शिक्षणमपि प्राप्नोति यदा अहं पराजितः भवामि स्म यदा मम प्रदर्शनं सम्यक् न भवति स्म काचित् क्षतिः भवति स्म तदा मम कुटुम्बिनः मम सहयोगं कुर्वन्ति स्म ते कथयन्ति स्म भवतु नाम एकं दिनम् एव अनुत्तमं गतम् एकं वर्षम् असमीचीनं गतम् परमनेन जीवनं तु नष्टं न भवति स्वप्नदर्शनं न बाधितं भवेत् मम प्रशिक्षकः अपि बोधयति स्म यदि त्वं न करिष्यसि तर्हि कोऽपि न कर्तुं पारयिष्यति इत्थं यदा आस्माकीनः समाजः प्रतिवेशिनश्च अस्मान् उत्साहयुतान् कुर्वन्ति तदा अस्माकम् उत्साहः नष्टः न भवति प्रधानमन्त्री अनिमेषवर्य अनिमेषः महोदय मां तु सर्वे वदन्ति स्म यदा 21,000 वर्षे अहं क्रीडनम् आरब्धान् आसम् तदा जनां कथयन्ति स्म पश्य एतत् नूतनं क्षेत्रमस्ति त्वं कर्तुं न शक्ष्यसि तदा अहं कथितवान् अधुना यदा अहं एतत् क्षेत्रं प्रविष्टवान् तदा अहं एतत् निश्चयेन साधयामि मम पिता अपि सर्वदा विज्ञापयति स्म त्वं यदि एतस्मिन् क्षेत्रे आगतः तर्हि कदापि पृष्ठतः मा पश्य यतोहि एतत् साधयितुं चिन्तनं तु बहवः कुर्वन्ति परं सफलाः केचनेव भवन्ति त्वम् एतत् क्षेत्रं प्रविष्टः अतः अत्र अवधानं कुरु एतस्मिन् पथे एव अग्रेसरः भव तुभ्यं सर्वाः सुविधाः सर्वविधाः सहायताः वयं दद्मः गृहपक्षतः समर्थनम् आर्थिक समर्थनं सर्वमपि वयं साधयामः त्वं केवलं परिश्रमं कुरु
अथ भारतं दर्शय यत् भारतीयाः अपि धावितुं शक्नुवन्ति। यतो हि एते मां कथयन्ति स्म यत् भारतीयानां जीन्स इति वंशानुक्रमः तथा भूतः नास्ति, येन ते सब 10 उत सब 10.1 इत्येतस्मिन् वर्गे धावितुं प्रभवेयुः।